पावै सदा सिफत सलाह तेरी नाम मन वसावै नाम जिनकै मन वसिया वाजी शब्द कनेरे